0: डीसीपी झोन टू पवन बनसोड आणि त्यांची टीम यांनी एक ट्रॅप लावला. त्या ट्रॅपच्या अनुषंगाने सकाळी 17 ते 11 दरम्यान त्या अनुषंगाने तिथे ट्रॅप लावला. ते तिन्ही लोकांना ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगधडतीमध्ये त्यांच्याकडे एकूण उद्या जे पेपर होणार आहेत त्याचे 4 सेट हे पेपर मिळाले. त्याचबरोबर इतर वस्तू, मोबाईल, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हे मिळालं.
1: The alleged leak has now snowballed into a full-blown political flashpoint. Lok Sabha leader of opposition launched a scathing attack, saying another examination had fallen victim to yet another paper leak. Calling it a reflection of a broken examination system, he alleged that the education system had become an extortion racket and described the leak as nothing less than the theft of India's youth's future. Adding to the tirade, Shiv Sena UBT leader Aditya Thackeray said Maharashtra has now witnessed leaks in NEET, MPSC and TET, accusing the BJP of failing the state's youth.
2: NEET cha paper phutla Dharmendra Pradhan ni rajinama tar dilaach pahije pan tyatle je kai kendrabindu hota te aplya durdevane aplya maharashtratlo hota ani asa mhantat ki te pakadlele kiwa jyanche te aarop ahet te sagle yancha parivarashi sambandhit hote ma ya papa baddal konalas kai vatat nahi किंवा तुम्हाला त्याच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून हे फोडाफोडी चाललंय असा माझा स्पष्ट आरोप आहे.
1: Additionally, Cockroach Janata Party founder Abhijit Dibke joined in to slam those running the education system of the country.
3: ज्या सरकारला तुमच्यावरन काही फरक पडत नाही असे नाही की परीक्षा नीट घेऊ शकत नाही, घेऊ शकतात ते, पण यांचा तो फोकस नाही, यांना त्याला प्रायोरिटी द्यायची नाही. यांना प्रायोरिटी द्यायचे फक्त हे सत्ता कशी आपल्या जवळ ठेवू शकतात, हे कसे दुसरे पक्ष फोडू शकतात आणि कशी फक्त त्यांची सत्ता बनवून ठेवू शकतात, यांना तुमच्या आयुष्यावर काही घेणं नाही.
1: Meanwhile, Deputy Chief Minister Eknath Shinde promised zero tolerance, vowing the strictest of actions against everyone involved. He said the government is considering invoking the MCOCA against the alleged masterminds and ensured candidates the exam would be reconducted at the earliest in a fair and transparent manner.
4: Ab samay aa gaya hai ki coaching sansthanon ki taraf se jo zyada se zyada bachchon ko unke yahan coaching lene wale bachchon ko पास करने की जो एक धुन लगी है और जिसकी वजह से वो पेपर लीक करने का एक पाप कर रहे हैं, ऐसे तमाम संस्थानों के कामकाज के ऊपर ध्यान दिया जाए और पेपर लीक करने वाले पूरे माफिया तंत्र को खत्म करने की अगर आवश्यकता पड़े तो सख्त कानून बनाया जाए.
1: For lacks of aspirants, another exam has been postponed. For the government, another alleged paper leak has become another political test. And until the alleged masterminds are caught, one question refuses to go away. Who is safeguarding the credibility of India's examination system? Bureau Report, India Today.
5: The investigation has exposed serious security lapses inside the temple. The SIT has described these as willful negligence and is also probing possible insider involvement. Police has claimed to have recovered nearly 80 lakh rupees from them so far. Amid the growing controversy, Ram Mandir Trust Chief Champat Rai has stepped down from his post. He has not been named as an accused in the FIR, but the opposition is leaving no stone unturned to corner the Yogi government over the loot. Take a look at this report.